चारे चारे फेरी चारे तो श्रावण जले जले जुए होई जाईचि से फगुण देखि देखि मरुभूमि मरीचि कापियास देखि गला असदीप मने भरिनी।